103 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर, 21 वैशाख शके 1928 अर्थात 11 मे 2026. सकाळचे 5:57 झालेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून प्रसारित समाचार काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेला संत निवृत्तीनाथ यांचा अभंग आपण ऐकला आहात.

संत ज्ञानेश्वर यांचा लता मंगेशकर यांनी गायलेला अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्ती रचना होती यशवंत देव यांची, गायली होती सुरेश वाडकर यांनी.

समूह स्वरातील देशभक्ती गीत आपण ऐकलत. रचना होती सूर्यकांत खांडेकर यांची, संगीत बाळ माटे यांचं होतं. यासोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 6:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात भक्ती याविषयी अरुणा कल्लूरवार यांचे विचार ऐकवीत आहोत.
1: संत तुकडोजी महाराजांनी स्पष्टच सांगितलं, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. नव्हे सगळ्या संतांनी ईश्वराची भक्ती करण्याचा उपदेश वेळोवेळी केला, कारण ईश्वरासारखा आपण सखा मित्र कुणी कुणीच नसतो. तो सगळ्या जगाचा परमपिता आहे. सगळ्या जगाला जन्म देऊन साऱ्या विश्वाचं उदरभरण करून समस्त प्राणीमात्रांचा सांभाळ करणारी ती मायमाऊली आहे. म्हणून तोच एक जगाचा आधार रक्षण करता आहे. त्याचीच भक्ती मानवाने करायला हवी असं सगळ्या संतांनी वेळोवेळी सांगितलं. ईश्वरच समस्त विश्वाचा जन्मदाता पालन करता आणि संहार करता होय. म्हणून प्रत्येकाने त्या ईश्वराच्या शक्तीला प्रणाम वंदन करायला हवं, त्या भगवंताची भक्ती करायला हवी. आणि संतांनी भक्तीही कशी करायची तेही अगदी छान उलगडून सांगितलं. संत तुकडोजी म्हणतात, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. पुढे ते म्हणतात, कशाला इकडे तिकडे फिरतं, तुझं गावच आहे रे तीर्थ. कुठे शोधीशी रामेश्वरण, कुठे शोधीशी काशी, हृदयातलं भगवंत राहिला हृदयातच उपाशी. केवढं मर्म सांगितलं आहे या एवढ्याशा शब्दात. मानवाच्या अंतरंगात आत्मरूपाने जे चैतन्य वास करीत आहे, त्या आत्म्याच्या अस्तित्वामुळेच माणूस वा इतर समस्त प्राणी मात्र आपले व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. सुखाने खात पीत काम धंदा करीत आपण राहू शकतो. तो आत्मा म्हणजेच परमात्मा, तोच ईश्वर होय. माणसाने मानवातील ईश्वर जाणला, त्याचा आदर केला, त्याच्यासोबत प्रेमाने व्यवहार केला, तीच तर होय खरी भक्ती. नाहीतर सारे चारी धाम करून आलेत पण मनातला कडवटपणा निघाला नाही तर त्या तीर्थयात्रेला काय महत्व. महाभारतातील एक प्रसंग मोठा सुंदर आहे. युद्धानंतर पांडवांचा जय झाला तरी सर्व विनाश बघून त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं. विदुरांनी त्यांना तीर्थयात्रा करून येण्यास सांगितलं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं सांगून त्यांच्यासोबत एक दुधी भोपळा दिला आणि सांगितलं, तुम्ही जेव्हा जेव्हा तीर्थात स्नान कराल तेव्हा तेव्हा या भोपळ्यालाही आंघोळ घाला. यात्रा संपून सारे परत आले. विदुरांनी तो भोपळा फोडून साऱ्यांना खायला दिला. दुसऱ्याच क्षणी सर्वांनी कडू कडू म्हणून थुंकूनही दिला. याचा अर्थ केवळ तीर्थाला जाऊन तिथे स्नान करून मन शुद्ध होत नाही तर खरं तीर्थ तर संतांच्या शब्दात सांगायचं म्हणजे देह पंढरी आत्मा विठ्ठल. हे मानव शरीरच पंढरी आहे, ते नेहमी पवित्र ठेवायला हवे आणि समस्त प्राणी मात्रांच्या अंतरंगात आत्मारूपाने वसलेलाच तो परमात्मा होय, ईश्वर होय. भक्ती तर ज्ञानोत्तर हवी, केवळ अंधभक्ती नको. ईश्वराबद्दलचं खरं ज्ञान समजून घेतल्यानंतर केलेली भक्ती ही श्रेष्ठ भक्ती होय. ईश्वरालाही हीच भक्ती आवडते. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मनातले षडरूपी लोभ क्रोध अहंकार मद मत्सर तुझं माझं पण हे तसंच ठेवून कितीही यज्ञ याग तीर्थयात्रा केल्या तरी ते सारं पालथ्या घागरीवरील पाण्याप्रमाणेच वाया जाईल. भगवंताला फक्त पवित्र शुद्ध निर्मळ मनातला भक्तिभाव हवा आणि मन निर्मळ करण्याचं एकमात्र साधन संतांनी नामस्मरण सांगितलं. प्रत्येक क्षणी त्या ईश्वराचं स्मरण ठेवणे, त्याच्याशी नित्य अनुसंधान ठेवणे हेच खऱ्या भक्ताचं लक्षण होय. भगवंताचा हात जेथे जातो तेथे तू माझा सांगती याप्रमाणे सतत पकडून ठेवणे हीच खरी भक्ती होय. त्याला संसारातील काहीही न मागता फक्त त्याचं स्मरण करणे हीच उच्च कोटीची भक्ती होय. अशा भक्तीनेच भगवंत प्रसन्न होतो आणि तो भक्तावर लौकिक पारलौकिक साऱ्या साऱ्या सुखांचा वर्षाव करतो.

भक्ती याविषयी अरुणा कल्लुरवा यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झालेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित प्रसारण सविप्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर आजचे दिनविशेष. या रूपरेनंतर 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आम्ही सहक्ष करू. आमचा कार्यक्रम सुप्रभात 6:55. सकाळी 7:25 मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करू दिलखुलास. सुगम संगीत ऐकता येईल 7:40. सकाळी 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार आणि उपचार या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चोखे यांची हेमाभा बहादे यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा. सुगम संगीत ऐकता येईल सकाळी 8:40. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सकाळी 10:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 चालता बोलता हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. निवेदिका अर्चना चौधरी. 11:00 प्रभास पाटण सोमनाथ गुजरात येथे सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्व हा कार्यक्रम सहक्षेपित करू. कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून जनसभेला संबोधित करतील. दिल्ली केंद्राहून प्रसारित हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12:00 मुंबई केंद्राहून प्रसारित वनिता मंडळ कार्यक्रम सहक्षेपित होईल. 1:00 तर 5:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 5:30 मुंबई केंद्राहून प्रसारित युववाणी कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आणि 7:30 माझं घर माझं शिवार हा कार्यक्रम. बातम्या नेहमीच्याच वेळांवर सहक्षेपित होतील. तर श्रोते ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित प्रसारण सभेत प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता आजचे काही दिनविशेष. आज 11 मे. आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे. प्रख्यात भारतीय विचारवंत जय कृष्णमूर्ती यांचा 11 मे 1895 हा जन्मदिवस. परलोक परमेश्वर पुनर्जन्म प्रकृती पुरुष इत्यादी वादग्रस्त विषय कृष्णमूर्तींनी बाजूला सारून आपलं इहलोकीचं जीवन कसं समृद्ध होईल हाच विषय आपल्या आध्यात्मिक चिंतनाचा केंद्रबिंदू ठरवला होता. भारतातील सुप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सोटी सोमनाथ या देवस्थानाच्या पुनःस्थापनेचा शुभारंभ आजच्याच दिवशी म्हणजे 11 मे 1951 रोजी मोठ्या थाटात साजरा झाला. तसंच सहाद हसन मंटो या प्रसिद्ध उर्दू लघुकथा चित्रपट संवाद पटकथा लेखकाचा आज जन्मदिवस. रंगभूमी दूरदर्शन आणि चित्रपट यातून चौफेर अभिनयाचे दर्शन घडवणारे अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा 1950 जन्म झाला तो आजच्याच दिवशी. विख्यात चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे आजच्याच दिवशी 1993 निधन झाले. गानसम्राज्ञी गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा 1914 आजच्याच दिवशी जन्म झाला. तर श्रोते हे होते आजचे काही दिनविशेष.

0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 6:40 झालेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया माहिती भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची. आपला देश भाजीपाला उत्पादनामध्ये चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला उत्पादनामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, पानकोबी आणि फुलकोबी यांचा एकूण उत्पादनामध्ये 60% वाटा आहे. भाजीपाल्याच्या एकूण उत्पादनापैकी जवळजवळ 20-30% मालाची योग्य हाताळणी, साठवण आणि प्रक्रियेअभावी नासाडी होते. भाजीपाल्याच्या काढणीनंतर होणारी नासाडी आपल्याला कमी करता येणं शक्य आहे. यासाठी भाजीपाला काढणीनंतर त्यांची हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, साठवण यांच्या शास्त्रीय पद्धती तसंच त्यापासून निरनिराळे टिकाऊ पदार्थ तयार करण्याचं तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडील युवक आणि महिला स्थानिक पातळीवर आपला लघु उद्योग सुरू करू शकतात. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच त्याची काढणीनंतर नासाडी कमी होईल. तसंच बेरोजगार युवक आणि महिलांना स्वयंरोजगारही मिळू शकेल. मानवी शरीराचं पोषण योग्य प्रकारे होण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये तृणधान्य, कडधान्य, फळं याबरोबरच योग्य प्रमाणामध्ये निरनिराळ्या भाजीपाल्यांचा समावेश असणं आवश्यक आहे. तसंच भाजीपाल्यामध्ये पोषणयुक्त घटकांशिवाय औषधी गुणधर्म असणारे घटक देखील असतात. आपल्या देशातील विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि हवामानामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांचं उत्पादन वर्षभर घेता येतं. त्यामुळे आपल्या देशात जवळजवळ वर्षभर कोणता ना कोणता तरी भाजीपाला नेहमी उपलब्ध असतो. परंतु खरीप आणि रब्बी हंगामात शेतावर भाजीपाला मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी उत्पादित करण्यात येतो आणि हा भाजीपाला नाशवंत असल्यामुळे शेतकरी त्यांची साठवण जास्त काळ चांगल्या स्थितीमध्ये करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. बाजारात मागणीपेक्षा जास्त माल येऊ लागला की भाज्यांचे भाव कमी होऊ लागतात आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. या अडचणीवर मात करण्यासाठी भाजीपाल्याची शास्त्रीय पद्धतीनं काढणी, हाताळणी, पॅकिंग आणि साठवण करणं तसंच योग्य वेळी प्रक्रिया करून त्यापासून टिकाऊ पदार्थ तयार करणं गरजेचं आहे. भाजीपाला काढणीनंतरची नासाडी ही बऱ्याच कारणांमुळे होत असते. चिरडणं, फुटणं, खरचटणं, दबणं अशा प्रकारची 5-7% नासाडी होते. याशिवाय भाजीपाला पिवळा पडणं, भाजीपाल्यामधील पाणी, हरितद्रव्य तसंच जीवनसत्वांचं प्रमाण कमी होणं, भाजीपाल्याच्या वजनात घट होणं, त्याचा ताजेपणा कमी होणं यामुळे सुद्धा 8-10% नासाडी होते. याशिवाय जीवाणू, बुरशी यांच्यामुळे सुद्धा भाजीपाल्याची 7-13% नासाडी होते. भाजीपाल्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर नासाडी होण्यास मदत होते. नासाडी होऊ नये यावर पायबंद घालण्यासाठी त्यामधील पाण्याचं प्रमाण कमी करणं आणि विविध प्रक्रिया करणं आवश्यक असतं. त्यामुळे भाजीपाल्यामधील जैव रासायनिक प्रक्रियेवर निर्बंध घालता येतो. शिवाय सूक्ष्मजीव जंतूंची वाढ देखील रोखता येते. तर शेतकरी बंधू भगिनींनो आपण जाणून घेत आहोत माहिती भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची. याबद्दलचीच आणखी माहिती आपण जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी गोपाडे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही मुंबई केंद्राहून प्रसारित होणारे कार्यक्रम थोड्याच वेळात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली, कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा इम्पॉर्टंट आहे फॅक्टर, फिजिओथेरपी, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रीगाबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का.
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअरवरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजुअल जिम जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्याने स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद
1: सर. तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
2: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते दुष्काळ निवारणासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
2: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम ज्याला आपण बंधारे म्हणत असतो यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
2: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3-4 फूट रुंद आणि 6-7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5-6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: तर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोता परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मुंबई केंद्राहून प्रसारित आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केले. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम.

सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञानांना सलाम करण्यासाठी आजचा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस सर्वत्र साजरा केला जातो आहे. 1988 आजच्याच दिवशी भारतानं राजस्थान येथील पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली. या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जातं. पहिलं स्वदेशी विमान हंस 3 प्रक्षेपणात आणि 6 जागतिक अणुचाचणीत शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 1998 11 आणि 13 मे रोजी भारतानं अनेक भूमिगत अणुचाचण्या करून आपलं वैज्ञानिक आणि तांत्रिक पराक्रम प्रदर्शित केलं, ज्याचं नाव ऑपरेशन शक्ती ठेवलं गेलं. अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा पाया या चाचण्यांद्वारे रोवला गेला. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचा मुख्य उद्देश वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देणं आणि तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करणं हा आहे. सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिनाचा उद्देश आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचं महत्त्व अणुतंत्रज्ञान पुरतंच मर्यादित न राहता हे माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोस्पेस, दूरसंचार, कृषी, आरोग्यसेवा आणि उत्पादन यासारख्या इतर विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकतं. भारत देश तांत्रिक नवकल्पनांचं जागतिक केंद्र म्हणून उदयास आला आहे. श्रोते हो, आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं तंत्रज्ञान ही केवळ प्रगतीची खूण नसून ती काळाची खरी गरज बनली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि घरगुती उपकरणांच्या रूपात तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत, ज्यामुळे जीवन सोपं, वेगवान आणि कार्यक्षम झालं आहे. श्रोते हो, राष्ट्रीय तंत्रज्ञान हा दिवस शैक्षणिक, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहयोग आणि भागीदारीला प्रोत्साहन देतो. संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेला समर्थन देणारी इकोसिस्टीम तयार करण्याच्या महत्त्वावर भर देतो. सरकार राष्ट्र उभारणीत तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखून त्या अनुषंगानं संशोधन आणि विकास उपक्रमांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम, अनुदान आणि धोरणं यांचा अवलंब करत आहेत. भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा अभिमानाचा, उत्सवाचा आणि चिंतनाचा दिवस आहे. हे भारताच्या तांत्रिक यशाचं प्रतीक आहे आणि देशाच्या नाविन्य आणि प्रगतीला चालना देण्याच्या क्षमतेचं स्मरण करून देणार आहे. हा दिवस केवळ भूतकाळातील कामगिरीची कबुली देत नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भविष्यातील प्रगतीला प्रोत्साहन देतो. तरुणांना वैज्ञानिक क्षेत्रात जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करतं. पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता नवतंत्रज्ञान कसं विकसित करता येईल याकडं तरुणांना या दिनाचं औचित्य साधून विचारपूर्वक कृती अंगीकारायला हवी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2026 संकल्पना आहे समावेशक विकासासाठी जबाबदार नवोपक्रम. ही संकल्पना ग्रामीण तसंच शहरी भागातील दरी कमी करण्यासाठी नैतिक, शाश्वत आणि सुलभ तंत्रज्ञानावर भर देते, ज्यामध्ये AI, आरोग्यसेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यासोबतच विकसित भारतासाठी भारताची नवोपक्रम परिसंस्था उभारणं यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. श्रोते

आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेल्या सुखसोयीच्या साधनाचा वापर करताना मात्र काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान जीवन सुखकर करण्यासाठी आहे, त्याचा गैरवापर समस्त मानवजातीसाठी घातक ठरू नये एवढीच सतर्कता बाळगणं आज गरजेचं आहे. सुप्रभात कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि एकदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक माहितीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:25 मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ठीक 7:10. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज सकाळी 11:10 गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विशेष समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष वर्णन आणि माननीय पंतप्रधानांचा संदेश आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल सकाळी 11:10.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात

0: कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्रारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली.

सावित्री विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्यशासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्याहून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
5: सकाळचे 7:22 आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोतो आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे सर्व कार्यक्रम उपलब्ध आहेत. श्रोते, आज 11 मे ज्योत्स्ना भोळे या मराठी गायिका संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इसवी सन 1933 साली नाट्य बनवंतर नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्यांची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची म्हणजे बिब्बांची भूमिका केली. कंठ संगीतासाठी इतर गायकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता, त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकातील गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचे संगीत कलानिधी मास्टर कृष्णाराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले कुलवधू हे नाटक आणि त्यातले बोला अमृत बोला हे भैरवी रागातली गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृती प्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमांचं नावही बोला अमृत बोला असं होतं.

मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी. त्या सिच्युएशन

दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहिती आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरीखोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाटसारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: त्यानंतर

0: तर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ऍप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हर वरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये हे टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल. इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय त्याचं प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकाची नियुक्ती अपेक्षित आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 250,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो, तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते, तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी, म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडं जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही, तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या

0: दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोते, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

प्रसारित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीएच उपग्रह वाहिनीवरून. मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. 7:40 झालेत. श्रोते आता ऐकूया सुगम संगीत.

0: सतीश चंद्र मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं, मल्लिका अमर शेख यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं साधना सरगम यांनी.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतो.

0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या व्या दिशा.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं चंद्रशेखर सानेकर यांचं, संगीत विजय मोरे यांचं होतं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.

पद्मजा फेन आणि जोगळेकर यांनी गायलेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं शुभदा सुभेदार यांचं गीत आपण ऐकलं.

0: हताशा मी फक्त रकाने दिवसांचे।
1: सलील कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकत आहात। गीत संगीत संदीप खरे यांचं आहे। हे गीत आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून। यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करू।

0: भूषण चोखे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत. या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार आणि उपचार याविषयी चर्चा करत होतो. श्रोते हो, वातावरणात बदल झाला की आपल्या शरीरातील अवयवांवर काही ना काही परिणाम होतोच. आपले केस असेल, आपली त्वचा असेल, त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांवर देखील परिणाम होतो. आणि उन्हाळ्यात तर आपल्याला हे जाणवतंच. उन्हाळ्यात डोळ्यांची आग होते, डोळे लाल होतात, असं बरेचदा आपण बघतो. आणि श्रोते हो, चंद्रपुरातील ऊन भरपूर असतं, त्यामुळे बऱ्याच आजार आपल्याला उद्भवतात आणि त्यात डोळ्यांचे आजार तर जास्तीच. तर श्रोते हो, याचविषयी आज आपण आपल्या निरामय आरोग्य या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ

0: डोळ्यांचे आजार आणि उपचार याविषयी चर्चा करत होतो. श्रोते हो, वातावरणात बदल झाला की आपल्या शरीरातील अवयवांवर काही ना काही परिणाम होतोच. आपले केस असेल, आपली त्वचा असेल, त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांवर देखील परिणाम होतो. आणि उन्हाळ्यात तर आपल्याला हे जाणवतंच, उन्हाळ्यात डोळ्यांची आग होते, डोळे लाल होतात, असं बरेचदा आपण बघतो. आणि श्रोते हो, चंद्रपुरातील ऊन भरपूर असतं, त्यामुळे बऱ्याच आजार आपल्याला उद्भवतात आणि त्यात डोळ्यांचे आजार तर जास्तीच. तर श्रोते हो, याचविषयी आज आपण आपल्या निरामय आरोग्य या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौके. तर सर, कार्यक्रमात परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर सर, एखाद्या व्यक्तीचे तुम्ही डोळे तपासल्यानंतर त्यांना चष्म्याचा नंबर देता. हे जे नंबर आहे, आपण जसं नंबर सांगता चष्म्याचे, पण बरेचदा त्या नंबरसाठी देखील शस्त्रक्रिया केली जाते, ही नेमकी केव्हा करता आपण?
1: नक्कीच, आज आपण म्हणतोय की नंबर काढण्याची शस्त्रक्रिया. नंबर काढण्याची शस्त्रक्रिया हे मोस्टली वयाच्या 21 ते 22 वर्षानंतर केली जाते, जेव्हा नंबर स्थिर होतो. जेव्हा एकदा नंबर स्थिर झाला, नंबर वाढ थांबलं की तेव्हा आपण परमनंटली चष्म्याचा नंबर तो काढू शकतो. पण ही प्रोसिजर वयाच्या 21 ते 22 वर्षानंतर राहते. आता बरेचसे रुग्णांचे पॅरेंट्स म्हणतात की सर, आपण चष्मा तरी रेग्युलर वापरतोय पण माझ्या मुलाचा नंबर का बरं वाढतोय? तर माझं एकच सांगणं आहे की मायोपिया एक असं हे आहे आजार म्हणण्यापेक्षा चष्म्याचा नंबरचा प्रॉब्लेम हा आहे की हा वाढता वयानुसार वयाच्या 21 ते 22 वर्षापर्यंत वाढेल. म्हणजे आपलं वय वाढले की उंचीमध्ये पण वाढ होते, उंची वाढली की डोळ्याचा थोडासा साईज पण वाढतो, त्याच्यामुळे नॅचरली हा नंबर वाढत जातो. सेकंड, एक डिजिटल डिव्हायसेसचा वापर हे एक कारण आहे की नंबर वाढण्याचं. तर पालकांना एकच सांगणं आहे की यात घाबरण्यासारखी कुठली गोष्ट नाही आहे. ॲबनॉर्मली खूप रॅपिडली नंबर जर वाढत असेल तर आपण काही ड्रॉप्स किंवा काही आज चष्मे येतात जे ज्याच्यामुळे थोडेसे नंबर स्थिर होतात तर ते वापरू शकतो. पण हा नंबर जो मायोपिया असतो हा प्रोग्रेसिव्हली वया 21 ते 22 वर्षापर्यंत वाढतो.
0: अच्छा. yes. बरं, आपण जसं या जो चष्म्याचा नंबर असतो त्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्यानंतर त्या व्यक्तीला चांगलं दिसतं का? म्हणजे सर,
1: आपण जर नंबर काढण्याची शस्त्रक्रिया वयाच्या 21-22 वर्षानंतर केली तर पूर्णतः दृष्टी आपल्याला परत मिळू शकते. त्याच्यामध्ये काय केलं जातं की जी आपली काळी बाहुली असते डोळ्याची, त्याला लेझर देऊन त्याची जाडी कमी करून आपण नंबर काढता येतो. दुसरे अनेक भरपूर प्रोसिजर्स आहेत त्या नंबर काढण्याच्या. काही जागी परमनंट आपल्याला लेन्स सुद्धा बसवायला लागते. जसं आपण बाहेरून कॉन्टॅक्ट लेन्स लावतो ऑकेजनल वेअरसाठी, तसंच एक ICL नावाची लेन्स असते की जे आपण रुग्णाचा जोही नंबर असेल त्या नंबरची लेन्स डोळ्यामध्ये परमनंटली इम्प्लांट करतो. नैसर्गिक जी आपली देवानी दिलेली लेन्स असते ती तशीच राहते, त्याच्यावर आपण ही दुसरी ICL नावाची लेन्स टाकतो, जेणेकरून रुग्णांना परत स्पष्ट दिसायला लागतं.
0: अच्छा. सर, आता जसं आपण लेन्सचा उल्लेख केला तर बरेचदा आपण बघतो की एक फॅशन म्हणून युवा पिढीमध्ये आज आपण बघतो फॅशन म्हणून किंवा लग्न समारंभ असेल काहीतरी वेगळेपण करायचं म्हणून देखील लेन्स आज यूज करताना आपण बघतो. याचा काही दुष्परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो का?
1: आज बरेचसे आपण रुग्ण बघतो की विशेषतः लेडीज कॉन्टॅक्ट लेन्स भरपूर वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्सचं आपण तात्पुरता वापरण्यासाठी ठीक आहे, पण परमनंटली जर कोणी युज करत असेल तर त्यांनी काळजीपूर्वक वापरावे. कारण डोळ्यांमध्ये कधी कधी ना कॉन्टॅक्ट लेन्स रिलेटेड इन्फेक्शन होतात. कधी कधी जे आपण कॉन्टॅक्ट लेन्स ठेवण्यासाठी जे सोल्युशन वापरतो त्यामध्ये जर खराबी आली, काही इन्फेक्शन, त्या सोल्युशनचं कंटॅमिनेशन झालं तर कधी कधी डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता राहते. तर अशा वेळी कधीही सोल्युशन वारंवार बदलावे, कॉन्टॅक्ट लेन्सची एक्सपायरी डेट चेक करूनच वापरावे, तर त्यामुळे आपण डोळ्यांचं इन्फेक्शन पासून बचाव करू शकतो.
0: अच्छा. yes. सर, खूप छान सांगतात सर. आपण सर, आज आपण बघतो की आहार कोणत्याही आजारांमध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि आता जसं उन्हाळ्याचे दिवस आहे किंवा बाकीच्या वेळेला देखील डोळ्यांचा आणि आहाराचा फार संबंध आहे म्हणतात. जसं जुन्या काळात जुनी पिढी म्हणत होते की हिरवं भाजीपाला खायचं, आपण काय सांगाल आहार कसा असावा डोळ्यांचा?
1: डोळ्यांसाठी आहार म्हणजे विशेषतः हिरवे फळभाज्या जेवढ्या त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये डोळ्यांना जे विशेषतः व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्स लागतात ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन असेल, फिश जर खाल्ली तर खूपच छान, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स राहतात जे डोळ्यांसाठी खूप लाभदायक असतात. तर जेवढं हिरवं फळभाजी खाऊया आपण तेवढं डोळ्यांसाठी चांगलं आहे. सगळ्या हिरव्या फळभाजीमध्ये मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स भेटतात आपल्याला, तर शक्यतो ते खायचं.
0: सर, अजून एक इथे विचारायचं की जसं आता एखादा त्रास जर एखाद्या व्यक्तीला झाला

0: की बरेच जणांना सवय असते एखादं ड्रॉप विकत घेणं किंवा बाकीच्या ज्या घरगुती गोष्टी असतील किंवा थोडंफार कुणाला माहीत असेल तर ते कळतात. आणि होतं काय की अशा वेळेला थोडा जर उशीर झाला डॉक्टरांकडे जायला तर काही घटना अशा घडतात की उशीर झालेला असतो. आपण काय सांगाल, म्हणजे बरेचदा अजून एक असे काही गोष्टी आपण बघतो की एखाद्या जर ड्रॉप आता जर एखाद्या व्यक्तीला त्रास झाला हे जर तज्ज्ञ देतात आणि जेव्हापर्यंत ती व्यक्ती चांगली म्हणजे होते ती व्यक्ती यूज करते आणि तेच औषध तसंच ठेवलं जातं आणि नंतर तोच त्रास झाला की परत तेच यूज करतं, आपण काय सांगाल सर?
1: नक्कीच, जे आज म्हणतो की ओव्हर द काउंटर म्हणजे जे आपण कधी कधी मेडिकलमध्ये जाऊन औषध वगैरे घेतो, कधी कधी बरेचदा मी बघतोय की त्या औषधामध्ये स्टिरॉइड्स राहतात. तर अशा वेळी काय होते की शॉर्ट टर्म इफेक्ट तर लवकर मिळतो, पण हेच औषध जर तुम्ही वर्षांवर वापरत राहिले तर या औषधीमुळे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, काचबिंदू होऊ शकतो, अन्य डोळ्यांचे आजार होतात. की आपण लॉंग टर्म यूज जेव्हा कुठलाही एखादी ड्रॉप स्टिरॉइड्सचं करतो तेव्हा याच्यामुळे आम्ही बरेचदा बघितलं की काचबिंदू भरपूर प्रमाणात होतो आणि मोतीबिंदू पण लवकर सुरुवात होतो. तर अशा रुग्णांना एकच सांगणे आहे की कुठलाही डॉक्टर न दाखवता असं कुठलंही औषध वापरू नये. आणि साधारण एक औषध जर कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला दिलं असेल तर हार्डली एक महिन्यापर्यंत आपण ते वापरू शकतो. एकदा तुम्ही एक बॉटल फोडली की एक महिन्याच्या वर वापरू नये, त्याच्यामध्ये बॉटलमध्ये कधी कधी इन्फेक्शन किंवा कंटॅमिनेशन होण्याचा चान्स राहतं. तर एक महिन्यापर्यंत आपण हे वापरू शकतो, पण त्याच्यावर जर तुम्हाला वापरायचं असेल तर नक्कीच आपल्या नेत्रतज्ञांचा पहिले सल्ला घ्यावा आणि त्याच्यानंतरच औषध वापरावेत.
0: आणि बरेचदा सर हे देखील बघतो आपण की सोशल मीडियावर बघून देखील बरेच जण यूज करतात काही काही गोष्टी. तर डोळ्यांसंदर्भातही तसं बघतो आपण की तिथे जे नाव लिहिलेलं असेल लिक्विडचं किंवा त्या बॉटल्स ते देखील यूज करतात, त्याने देखील धोका संभवू शकतो.
1: हो हो नक्कीच. आज असं आहे की कधी कधी आपण मेडिकलमध्ये गेलो की डोळा लाल आहे, डोळा दुखत आहे, तर मेडिकलमध्ये एक ड्रॉप देऊन देतात. कधी कधी मोस्टली आम्ही बघतो की त्याच्यात स्टिरॉइड्सच राहतात जास्तीत जास्त. तर अशा वेळी ना तर रुग्णांनी हे काळजीपूर्वक लक्षात घ्यावं की तरी तुम्ही घेतलं जरी असेल तर साधारण 10 दिवसाच्यावर कधी कधी कुठलं ड्रॉप्स वापरू नका. आणि जर वापरायची गरजच पडली तर सगळ्यात पहिले आपल्या तज्ञांशी एकदा संपर्क करूनच वापरावे.
0: नक्की सर. तर सर आज आपण डोळ्यांसंदर्भात चर्चा करतो आहोत, तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे किंवा बाकी वेळेला जसे आपण बघतो की चंद्रपूर क्षेत्रात प्रदूषण भरपूर आहे, यामध्ये देखील डोळ्यांचा काही त्रास संभवू शकतो का?
1: नक्कीच, आपल्याकडे प्रदूषणचं प्रमाण भरपूर आहे, यामुळे डोळ्यांमध्ये लाली येणे, डोळ्यांमध्ये खाज सुटणे, टोचणे, डोळ्यावर सूज येणे हे प्रामुख्याने लक्षण आढळतात प्रदूषणामुळे. तर नक्कीच एक सांगणं आहे की आपण जेव्हा बाहेरून येतात तर डोळ्यांवर स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यायचे. बाहेर निघताना एकतर हेल्मेट वापरावं किंवा आपण एक चांगल्या क्वालिटीचा गॉगल वापरणं अत्यंत गरजेचं आहे. वारंवार ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स वापरले तर भरपूर चांगलं, म्हणजे डोळ्यांमध्ये मॉइश्चर मेंटेन ठेवतो, कोरडेपणा येत नाही. आज आपण बघतो की सगळ्या घरी एसी किंवा कूलर्स वापर खूप जास्त राहतो, तर डायरेक्ट एसीचा किंवा कूलरचा संबंध टाळावा, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या फॅन समोर बसू नये की जेणेकरून तुमच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढेल.
0: तर सर या डोळ्यांच्या आजाराचे जोखमीचे घटक आज कोणते आहेत, काय सांगाल सर आपण?
1: नक्कीच, आज आपल्याकडे बघतोय की आपण पोल्युशनमुळे आणि उन्हामुळे खूप जास्त रुग्णांना त्रास होतोय की बाहेर गेल्यानंतर जे डोळे लाल होतात, टोचतात. तर नक्कीच एकच सांगणं आहे की चंद्रपूरच्या जनतेला की आपण बाहेर निघताना नक्की एक प्रोटेक्टिव्ह गॉगल वापरावं, एक ब्लॅक गॉगल चांगल्या क्वालिटीचं. रस्त्यावरून जे आपण विकत घेतो ते प्लास्टिक गॉगल्स असतात, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन नसतं, तर एक चांगल्या क्वालिटीचं ज्याच्यात यूव्ही प्रोटेक्शन असेल असे गॉगल वापर आणि स्वच्छ पाण्याने नेहमी धुवत राहायचं. आणि बाकी इतर ल्युब्रिकेटिंग ड्रॉप जर तुम्ही वापरत असाल तर नेहमी वापरू शकता आपण, असं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
0: नक्की सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगायला? आपण बघतो जसं वारंवार उल्लेख करतो आहोत, उन्हाळ्याचे दिवस आहे, चंद्रपूर क्षेत्रात भरपूर ऊन असतं आणि महत्वाचं म्हणजे आज जसं वर्क फ्रॉम होम असेल किंवा शाळेत मुलं जे अभ्यास करत असतील तर लॅपटॉप मोबाईलवर त्यांना भरपूर वेळ राहावं, भरपूर असं काम असतं की ते टाळू शकत नाही, त्या लॅपटॉपवर काम करणं आवश्यक आहे. तर कशा पद्धतीने स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी की पुढे त्याचा त्रास होऊ नये?
1: नक्कीच, आज आपण बघतोय जे प्रोफेशनल स्क्रीन युजर्स आहे ज्यांचं कामच दिवसभर स्क्रीनचं असतं, त्यांनी एक प्रोटेक्टिव्ह गॉगल्स किंवा प्रोटेक्टिव्ह आम्ही ग्लासेस म्हणतो, यूवी प्रोटेक्शन ग्लासेस, ते काम करताना वापरावे. डोळ्यांची जी आपली त्यांची स्क्रीनची हाईट असते त्यांनी डोळ्यांच्या लेवलवर ठेवावी, एकदम वर पण नाही ठेवे. जर वर जास्त असेल तर डोळ्यांमध्ये ड्रायनेस वाढतो आणि ड्रायनेससाठी नेहमी आपण एक ल्युब्रिकेटिंग ड्रॉप

0: ड्रॉप्स कुठलेही डोळ्यांमध्ये जे मॉइश्चर मेंटेन ठेवतील असे ड्रॉप्स नेहमी दिवसभरात वापरत राहा, ठीक आहे, जेणेकरून डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ नये आणि डोळे थकू नये. एक आपण 20-20-20 एक रूल आहे जे कॉम्प्युटर युजर्स राहतात, तर याचा असं आहे की आपण जर 20 मिनिटाचं जर काम करतोय तर 20 सेकंदचा रेस्ट घ्यायचा आहे आणि 20 फूट दूर कुठेही तुम्ही बघू शकता असं. तर तेवढाच वेळ आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना रिलॅक्स व्हायसाठी मिळतो आणि जे आपण बघतो की प्रामुख्याने दिवसभर काम झाल्यानंतर डोळे थकल्यासारखे वाटतात हे कमी होईल हे केल्याने. तर थोडंसं आपला प्रयत्न करून आपल्या रोजच्या दैनंदिनमध्ये हा रूल फॉलो करण्याचा प्रयत्न करावा.
1: नक्की सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. आणि डोळ्यांची काळजी घेणं फार आवश्यक आहे. जर आज आपण डोळ्यांचा त्रास होत असेल आणि त्याकडे जर लक्ष दिलं नाही, जर डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही, तर पुढे कोणते धोके संभवू शकतात. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना डोळ्यांसंदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि सहज शक्य होईल अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, निरामय आरोग्य या कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात, याच दिवशी याच वेळेवर नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: निरामय आरोग्य हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार आणि उपचार या विषयावर नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर भूषण चोखे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आज प्रसारित करण्यात आला.
3: $10,00,000 लॉटरी मला.
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
7: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
7: आकाशवाणी चंद्रपूर.
9: हॅलो.
10: हॅलो, फरमाईश.
9: हॅलो.
10: हॅलो, आपली आवाज.
9: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचा आहे.
10: कुठे?
9: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
10: वा छान.
9: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
10: 0717225463 या फोन नंबर वर.
9: आता वेळही सांगून दे.
10: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
9: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
10: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
9: हॅलो,
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील

उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पुनर्निवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षात सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्त सेवा

0: करणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल, असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे, असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा, असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराण पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणती लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाद रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील ISSS विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत 4 धाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. 8:40 झालेत. आता ऐकूया सुगम संगीत.

0: साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत साईनाथ मुखर्जी यांचं होतं.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGSS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

सुचित्रा कटारकर यांनी गायलेलं त्यांचंच गीत आपण ऐकलं. संगीत मोरेश्वर निशाने यांचं होतं. श्रोते एक निवेदन आहे का? कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचं प्रस्ताव सादर करण्याबाबतचं निवेदन. सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा आणि विशेष सहाय्य भाग शासन निर्णय अन्वये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचे सबळीकरण आणि स्वाभिमान योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावे तसंच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता 4 एकर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावायची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबांकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज

0: मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन 4 एकर आणि बागती जमीन 2 एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी सांसनिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा 7-12, गाव नमुना 8, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ पत्नी मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना हरकत किंवा संमती प्रमाणपत्र विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण आणि नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने सादर खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसंच जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि हमीपत्र जोडण्यात यावे. सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दिनांक 31 मे 2026 पर्यंत संपर्क साधावा असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलं आहे. निवेदन संपलं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. श्रोतेहो, हे कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केले. सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

झीरो चित्रपटातील अभय जोधापूरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं.

समीर यांचं हे गीत आपण ऐकलं ये दिल लगी या चित्रपटातील. गायक लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी. गीत समीर यांचं, संगीत दिलीप सेन आणि समीर सेन यांचं होतं. श्रोते एक निवेदन आहे का, अनुसूचित जातीच्या नवोद्योजक तरुणांसाठी स्टँडअप इंडिया मर्जिन मनी योजना समाज कल्याण विभागाचं हे आवाहन. केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी

10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रॅट अँड सबसिडी अनुषंगानं नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15% हिस्सा राज्य शासनामार्फत देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयान्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवोद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी रोड चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी केलं आहे. निवेदन संपलं.

मॉन्टी यांनी संगीतबद्ध केलेलं, समी यांचं गीत आपण ऐकलं, सावरिया चित्रपटासाठी गायलं होतं शान यांनी.

श्रेया घोषाल आणि अजय गोगवले यांनी गायलेलं सिंघम चित्रपटातील गीत ऐकलं. गीत स्वानंद किरकिरे यांचं, संगीत अजय अतुल यांचं होतं. श्रोत्यो एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाबाबत निवेदन. श्रोत्यो, तुम्हाला सतत शिंका येतात का? नाक वाहणं किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? श्रोत्यांनो, तुमच्या याच शंकेचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी. विषय आहे ॲलर्जी, सतत सर्दी राहणे आणि त्यावर उपचार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0717225463434. लक्षात ठेवा, बुधवार 13 मे सकाळी 10:30 ते 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि यावरील उपाय, यावरील शंकेचं निरसन थेट डॉक्टरांकडून करून घ्या. तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं.

0: यासोबतच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 10:30 झालेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चालता बोलता. ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम. निवेदिका अर्चना चौधरी.
1: चालता बोलता
2: चंद्रपूरच्या आकाशवाणी केंद्रावर नव्यानेच सुरू झालेल्या चालता बोलता या ताज्या तवान्या कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, चालता चालता बोलता बोलता आपण अनेकांना भेटत असतो आणि त्या भेटींमधून उमलतात गप्पा, अनुभव आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या आठवणी. आणि हा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चालता बोलता हा खास कार्यक्रम. यावर्षी एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या आकाशवाणीला पूर्ण होत आहेत अभिमानास्पद 90 वर्ष. या निमित्तानं आपण भेटणार आहोत विविध मान्यवरांना, श्रोत्यांना आणि जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव, त्यांच्या आठवणी आणि आकाशवाणीबद्दलचं त्यांचं मनोगत. तर मग आज आपण कोणाकोणाला भेटणार आहोत आणि ते काय खास सांगणार आहेत याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर उशीर कशाला, चला तर सुरुवात करूया चालता बोलता या कार्यक्रमाला. श्रोतेहो, मी आलेली आहे चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमोहर कॉलनीमध्ये आणि या नावाप्रमाणे सुंदर गुलमोहराच्या झाडाखाली एक काका निवांत बसलेले दिसत आहेत. चला तर मग जाऊया त्यांच्याजवळ आणि जाणून घेऊया त्यांच्याबद्दल त्यांच्याच मनातलं.
3: सर नमस्कार.

0: नमस्कार.
1: आपलं पूर्ण नाव सांगा.
0: मी प्रोफेसर डॉक्टर विद्याधर देवदास बनसोड चंद्रपूरला राहतो.
1: अच्छा, काय करता सर आपण?
0: 2 वर्ष झाले सेवानिवृत्त झालो. मराठी विभाग प्रमुख होतो आणि आता सध्या लेखन करत आहे.
1: सर, आपल्या आवडीनिवडी काय आहेत?
0: आवड म्हणजे मी कवी आहे म्हणून कथा, कादंबरी, कविता, नाटक हे सगळं लिहित असतो. कविता सादर करणे, नाटकं सादर करणे हा माझा छंद आहे आणि विविध विषयांचा अभ्यास करणे, संशोधन करणे हे मला आवडतं. पण गाणं म्हणायला आवडतं बरं का?
1: अरे वा सर, आपण खरंच हुरहुरणारी व्यक्तिमत्व आहात, उत्तम लेखक आहात. आपण आपले किती पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत सर?
0: आजवर माझी 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
1: अरे वा, आणि काही कविता संग्रही असतील आपले?
0: हा, माझे 7 कविता संग्रह प्रकाशित आहेत.
1: खूपच छान. सर, आपण कविता करतात तर कवितेचे आपले विषय काय असतात? तुमच्या आवडतीचा विषय कुठला आहे?
0: खरं म्हणजे कवितेचा असा निश्चित असा माझा काही विषय वगैरे नाहीये, पण मला निसर्ग आवडतो, माणसं आवडतात, माणसांच्या व्यथा वेदना आवडतात आणि माणसांचं जग आवडतं आणि मग त्यांच्या काळजात शिरून त्यांचं जीवन मांडणं कवितेमध्ये आलं की मला खूप छान वाटतं आणि मला माणसांवर लिहायला आवडतं.
1: किती छान सांगितलं सर. तसंही तुम्ही माणसांवर भरभरून प्रेम करता, तर तुम्हाला एखादी स्वतःचीच पण खूप आवडलेली कविता?
0: तशा स्वतःच्या सगळ्याच कविता कवीला आवडतात.
1: अच्छा, तरी एखादी आठवणीत राहणारी कविता असेल?
0: आठवणीत राहणारी कविता तर मला जे गोंडवाना विद्यापीठामध्ये माझी एक कविता अभ्यासक्रमात लागली होती ती कविता खरंच मला खूप आवडते, लोण्याची माय.
1: अरे वा, काही शब्द नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडतील सर.
0: लोण्याची माय, हाडकी गाय, लुगड नेसून चालत जाय. लोण्याची माय, लोण्याची माय, हाडकी गाय, लुगड नेसून चालत जाय. लोण्याची माय.
1: खूपच छान. सर, आपण कविता करताना अनेक विषयांना धरून आपण कविता केल्यात, पण तुम्ही स्वतःच्या पत्नीसाठी कविता केली आहे का?
0: खरं म्हणजे हा प्रश्न मला खूप लोक विचारते की बा तुमच्या पत्नीवर तुम्ही कविता केली का. एकदा एक कविता लिहिली होती, अगदी फार प्रामाणिक आहे का, कवितेत खोटं नाही बोलतायत. आणि जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्ही चांगली कविता लिहू नाही शकत.
1: बरोबर,
0: कवितेची अटच असते की तो कवितेशी प्रामाणिक कवी असला पाहिजे.
1: अगदी बरोबर सर.
0: तर एक कविता आहे, शीर्षक आहे ही कविता नाही, म्हणजे तिच्याशी बोलत असताना सहज संवादी स्वरूपाच्या लिहिलेल्या काही ओळी आहेत.
1: अच्छा अच्छा.
0: तू जिथे असतेस तेच माझं गाव असतं, तिच्यासाठी म्हटलेलं. तू जिथे असतेस तेच माझं गाव असतं, तुझ्या नावासोबत जोडलेलं माझं नाव असतं.
1: अरे वा.
0: तू जिथे असतेस तेच माझं गाव असतं. मी लिहिलेल्या अक्षरात तुझे नाव नसते. मी लिहिलेल्या कथेत तुझी कथा नसते, तुझी व्यथा नसते. नवरा बायकोची लेबल आहेतच, पण त्याहूनही काहीतरी असतो आपण. नवरा बायकोची लेबल आहेतच, पण त्याहूनही काहीतरी असतो आपण. शब्द तिथे मुके होतात, मुक्यानेच हसतो आपण. शब्द तिथे मुके होतात, मुक्यानेच हसतो आपण.
1: किती छान, खरंच खूपच सुंदर. कारण बऱ्याच वेळेस असं आपण पाहतो की कवी असतो, भरपूर सारे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले असतात, सगळ्यांवरती कविता करतात, पण जी त्यांना आयुष्यभर सोबत करत असते, इतकं प्रेमाने संसार करत असते, त्या बायकोवर कविता केलेली सहसा कुठं दिसत नाही. सर, खूप मजा आली, खूप छान वाटलं. आपल्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली सर, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: 1927 मध्ये भारतात आकाशवाणी आली. आता आपण 79 वर्षामध्ये जात आहोत आकाशवाणीच्या. आणि ह्या एवढ्या कालखंडामध्ये आकाशवाणीने काय केलं? आकाशवाणीने प्रचंड मोठं जनप्रबोधन केलं. देशाचे मेंदू घडवण्याचे, त्याला संस्कारित करण्याचं काम आकाशवाणीने केलं. जसं रंजन करणारी गाणी ऐकवली, तसं प्रबोधन करणाऱ्या गोष्टी पण ऐकवल्या. आकाशवाणी जशी शिकलेल्यांना कळते तशी ती अडाणी लोकांना पण कळते. ज्यांना अक्षर ओळख आहे त्यांनाही कळते, पण ज्यांना अक्षरही कळत नाही त्यांनाही आकाशवाणी कळते. ज्यांना नुसतं ऐकू येतं त्यांना आकाशवाणी कळते.

0: आकाशवाणीने तर खूप मोठं प्रबोधनाचं, खूप मोठा रंजनाचं काम केलंय. आजही काही कुठे नसेल ज्यांच्याकडे काही साधन, तर लोक नुसतं रेडिओ आनंद घेत फिरतात. तर आकाशवाणीने एवढ्या मोठ्या संगीत कलावंतांना, आमच्या गायकांना, कलेला सजीव केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे. अनेक प्रकारच्या श्रुतिका आकाशवाणीवर आल्या, श्रुतिकांच्या माध्यमातून केवढं मोठं प्रबोधन झालेलं आहे. आणि श्रुतिका आजही लोकप्रिय आहे आकाशवाणीवर, नुसते गाणीच नाही आहेत.
1: अगदी बरोबर सर, तुमचे काही अनुभव आहेत का रेडिओ सोबतचे?
0: खरं म्हणजे रेडिओ सोबतचे माझे खूप छान अनुभव आहेत. मी 10वीला असताना वडिलांनी मला एक फिलिप्सचा रेडिओ घेऊन दिला होता, आणि माझ्या जीवनातली ती अनमोल आठवण आहे. मी मला घरचे लोक अभ्यासाचा किडा बनायचे, पण माझा अभ्यास तोपर्यंत सुरू राहायचा जोपर्यंत रेडिओ सुरू राहायचा.
1: अरे वा.
0: अगदी माझा 11वी 12वीचा अभ्यास असेल किंवा BSc नंतरचा अभ्यास, BSc दरम्यानचा अभ्यास असेल, तर उशिरापर्यंत मी जागत बसायचो. घरचे सगळे 9 वाजता झोपलेले असायचे आणि रेडिओ 11 वाजता बंद व्हायचा. आणि त्याच्यामुळे 11 शेवटचा गाणं आटपलं की मी पुस्तक ठेवायचो आणि मी पण झोपे द्यायचो. त्याच्यामुळे आकाशवाणी हे माझी खरं म्हणजे दिवस भरायची सोपती असायची तर झोपेपर्यंत.
1: अरे वा, किती छान सर, अगदी भरभरून तुम्ही आकाशवाणी बद्दल बोललात. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
0: मला मंगेश पाडगावकरांचं गीत ऐकायला आवडेल. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: अरे वा, खूप छान गीताची निवड सर आपण केलीत. ऐकवीत आहोत आपल्याला आपल्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार.
1: इथे रोज मला तुम्ही फिरताना दिसतात आणि फिरता फिरता तुमच्या मोबाईलवर रेडिओ लावलेला असतो नियमित. तर तुमचं नाव सांगा.
0: माझं नाव आहे महादेव रामाजी गोरलीकर.
1: अच्छा, काय करता काकाजी तुम्ही?
0: मी आता रिटायरमेंट झालाय. माझं डब्ल्यूसीएलला होतो, रिटायर होऊन 10 वर्ष झाले.
1: बर बर, किती वय असेल तुमचं?
0: माझं 70.
1: अच्छा, 70 वर्षाचे आपण आहात. आणि किती वर्षापासून आकाशवाणीचे कार्यक्रम आपण ऐकतात?
0: खूप दिवस झाले, तरी 20-25 वर्ष झाले असतील.
1: अरे बापरे, भरपूर वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकतात. अच्छा, तर आता आपल्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर काय सांगाल तुम्ही?
0: आकाशवाणीमुळे बरेचसे कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि कुटुंबातल्या बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह होतात, म्हणजे मुलाखतीमुळे. आणि छान वाटते. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीला धन्यवाद.
1: अच्छा, तर तुम्ही सांगितलं की आकाशवाणीच्या मुलाखतीतून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळते.
0: कारण बरेचसे डॉक्टर मुलाखत देतात, लेडीज असो की जेंट्स, त्यांच्या बिमारीबद्दल सांगतात. त्याच्यामुळे बरं वाटते आणि बरीचशी माहितीही होते. लहान मुलाबद्दलही सांगतात, त्याच्यातही बरचस माहिती होते. आणि त्यांच्या लहान मुलांना त्यांच्या ब्रेनवर कसा परिणाम होतो मोबाईलचा, हे सुद्धा सांगतात आकाशवाणीमधून. छान वाटते, पण मला आवडते. आणि मला खूप दिवसापासून शौक आहे, कारण मी जेव्हा माझ्या प्रॉपर गाव मोरवाला होती, तर विमानतळ मोरवा, तर त्या ठिकाणी मला सुरुवाती, कारण सुरुवातीचं काही साधन नव्हतं, तर त्याच्यामुळे एक मोठा रेडिओ घेतला होता. रेडिओ होते पहिले, बघा. तर त्या रेडिओवरून नाही का शेताकडे जायचं असलं, सेल टाकलेला रेडिओ असायचा, आकाशवाणी लावलं की चल. त्यावेळी जास्त कार्यक्रम होते राहत ना, अमित सायानी वगैरे बिनाका गीत मला वगैरे पेश करायचे, त्यावेळेपासून ऐकायची सवय आहे. तर ते कार्यक्रम ऐकायचे, शेतात जायचं, आपल्या शेतीचे कामं करायचे, लावून द्यायचं, शेतीचे कामं करायचं, कार्यक्रम ऐकायचं, शेतीचे कामं होत राहायचे.
1: अरे वा, किती छान. म्हणजे एक छान विरंगुळा तुमचा व्हायचा.
0: आणि बाकीचे राहायचे ना, म्हणजे मजदूर राहायचे ना, काही काम करणारे, काकाजी लावा ना, बाबा लावा ना, ऐकणंही होते आणि कामही होते आमचं व्यवस्थित, असं म्हणायचे, लावून द्यायचं.
1: हा हा, म्हणजे तुमच्या सोबत इतर सुद्धा लोक आकाशवाणी ऐकायचे.
0: छान वाटायचं त्यांनाही.
1: अरे वा, किती छान. खूप भरभरून तुम्ही आकाशवाणी बद्दल बोललात. फिरता हा कार्यक्रम सुरू केला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अगदी छान कार्यक्रम आहे आणि खूप लोकांशी संपर्कही होतो तुमचा आणि परिचय वाढतो आणि आकाशवाणी बद्दल जी माहिती नाही ती माहिती पण आम्हाला मिळते.
1: अच्छा, म्हणजे आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे,
0: कारण आम्ही आकाशवाणीमध्ये येऊ शकत नाही आणि तिथं आमच्यासारखे, म्हणजे तिथं पोहोचतही नाही. आणि तुम्ही
1: ज्येष्ठ लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर
0: सिनियर सिटीजन.
1: अच्छा, तर हे माध्यम तुम्हाला आवडलं?
0: खूप, म्हणजे जवळून परिचय होतो.
1: हा हा,
0: अगदी छान. आणि जवळचा परिचय कसा असतो की जवळ आल्यामुळे थोडं प्रेमही वाढतो एकमेकाबद्दल.
1: बरोबर, अगदी खरं आहे. तुमचं आवडतीचं गाणं कोणतं?

0: आहे.
1: माझं आवडतीचं गाणं तर कभी कभी म्हटलं नाही का अमिताभ बच्चनचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है.
0: अरे वा, किती सुंदर गाण्याची चॉईस तुम्ही केली. आम्ही पण नक्कीच तुमचं आवडतीचं गाणं तुम्हाला ऐकू. धन्यवाद काकाजी.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.

0: श्रोते हो, मी आज गडचांदूर रोडवरील अगदी निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या सॅम्युअल होमिओपॅथिक हॉस्पिटल या ठिकाणी आली आहे. चला तर आपण इथल्या डॉक्टरांशी संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्ते मॅम.
0: सर आपलं पूर्ण नाव सांगा.
1: डॉक्टर गोसाई विठ्ठल बोडे.
0: अच्छा सर, एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी हे सॅम्युअल होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे. बाजूलाच खूप छान बगीचा सुद्धा आहे. आपण खूप छान बाग पण या ठिकाणी तयार केलेली आहे. काय सांगाल?
1: ऍक्च्युअल मध्ये मला निसर्गाबद्दल फार आवड होती आणि कसं सुरुवातीपासून माझं एक ध्येय होतं की आपण थोडं निसर्गातच प्रॅक्टिस करावं.
0: अच्छा.
1: ऍक्च्युअल मध्ये होमिओपॅथिक सायन्स हे पूर्णतः निसर्गाच्या नियमावर आधारित आहेत.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा होमिओपॅथिक सायन्स निसर्गाच्या नियमावर आधारित आहे, आपलं प्रॅक्टिस पण त्याच सान्निध्यात असावं असं माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हॉस्पिटल इथेच निसर्गातच बनवलेलं आहे.
0: अरे वा सर, खूप छान. मला जाणून घ्यायला हे आवडेल की होमिओपॅथिक मेडिसिन म्हटलं की कुठल्याही पेशंटला विचारलं की ते सांगतात की खूप दीर्घकाळ लागणारी ही ट्रीटमेंट आहे किंवा खूप दिवस लागतात याला, तर याविषयी थोडक्यात काय सांगाल?
1: वास्तविकता होमिओपॅथीमध्ये दीर्घकाळ लागत नाहीत. आपण जे पेशंटला बघत असतो तर पेशंट आपल्या होमिओपॅथकडे येत असताना खूप काही मेडिसिन घेत असतो, आजाराचा प्रवास असेंड झालेला असते आणि त्यावेळेस ते सर्व काही बघणं पेशंटला आणि त्यानुसार आपण जे मेडिसिन चालू करतो. होमिओपॅथी ॲलोपॅथी पेक्षा पण फास्टली वर्क करते. जसं आपण कोविडमध्ये फार कमी वेळामध्ये रिझल्ट दिलेले आहेत किंवा अक्यूट कंडिशन आहे तिथे पण आपण फास्टली रिझल्ट मिळतात. जसं टायफॉइड आहे, मलेरियल फीवर आहे किंवा डेंग्यू आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, इथे फार कमी वेळात रिझल्ट मिळतात. आजाराचं पॅथॉलॉजी कुठल्या प्रकारचं आहे, डिपेंड्स काय वर्क करतात शरीरात, त्यानुसार असते उपचार. आणि उपचार हे पूर्णतः व्यक्तीला अनुसरून असतात. व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांचं डिफेन्स काय वर्क करतायत, म्हणजे एकंदर होमिओपॅथिक उपचार पर्सनॅलिटीला अनुसरून असते.
0: पेशंटची मानसिक स्थिती,
1: पेशंटचा मानसिक स्थिती कसं आहे, त्यांचं इंटरपर्सनल रिलेशन कसं आहे, सामाजिक घरगुती, त्यांच्या लाईफ मधील तणाव काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो पेशंट मध्ये आणि त्यानुसार मेडिसिन आपण सिलेक्ट करत असतो. कुठलाही आजार आपल्या विचाराच्या निगडीत असते, आपलं थॉट प्रोसेस कसं आहे, आपलं व्यक्तिमत्व काय, आपण कशासाठी सेन्सिटिव्ह आहोत, तेच विचार मुख्यतः आजाराचं एक कारण असतो.
0: अच्छा सर, मी आता इथे बऱ्याच वेळची आलेली आहे. आपल्याकडे बरेच दूरच्या गावावरून पेशंट येत असतात, तर अशा काही केसेस आहेत का तुमच्याकडे की त्यांनी ते डिसीज तुम्ही केवळ होमिओपॅथीच्या माध्यमातून दुरुस्त
1: केलेले आहेत? होमिओपॅथीच्या माध्यमातून बरेच असे क्रॉनिक डिसीज पण ठीक केले. जसं ॲट्रॉपी आहे ऑप्टिक नर्वचा, ॲट्रॉपी जे असते ऑप्टिक नर्वचा, ऍक्च्युअल ॲलोपॅथीमध्ये इन्क्युरेबल म्हणून करतात डायग्नोसिस, प्रॉग्नोसिस त्याचं इन्क्युरेबल ॲलोपॅथिक मध्ये. पण होमिओपॅथीमध्ये आपल्याकडे त्या केसेस ठीक झालेल्या आहेत. जसं लिव्हरचे काही कंप्लेंट आहेत त्या पण ठीक झालेल्या आहेत. क्रॉनिक आजार बरेचसे ठीक झालेले आहेत.
0: अच्छा सर, कार्यक्रमात तुम्हाला कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: किशोर कुमारचं चालेल.
0: किशोर कुमार यांनी गायलेलं कुठलं गीत
1: चालेल?
0: ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू. धन्यवाद.

श्रुती हो चालता बोलताच्या आजच्या भागात आपण अनेकांना भेटलो, त्यांच्या गप्पा ऐकल्या, अनुभव जाणून घेतले आणि विशेष म्हणजे आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या प्रवासाबद्दल त्यांचं मनोगतही ऐकलं. खरंच 90 वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाचा नाही तर श्रोत्यांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि संवादाचा एक सुंदर प्रवास आहे. आकाशवाणीनं पिढ्यान पिढ्या माणसांना जोडण्याचं काम केलं आणि चालता बोलता हा कार्यक्रम त्या परंपरेचा एक छोटासा पण मनापासूनचा प्रयत्न आहे. चला तर आजच्या गप्पा तुम्हालाही नक्कीच आवडल्या असतील. अशाच नव्या भेटी, नव्या गप्पा आणि नव्या अनुभवांसह पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा, जोडलेले रहा आणि आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या प्रवासाचा भाग बनत रहा. बरं तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून मी अर्चना चौधरी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: चालता बोलता कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदिका होत्या अर्चना चौधरी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
1: चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 11 वाजलेत. आता श्रोते हो ऐकूया हिंदी भजन. हिंदी भजनाच्या कार्यक्रमात सुरुवातीला हे संदेश.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGSH, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: हरिहरन यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं होतं.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाबाबत निवेदन आहे का? श्रोते हो, तुम्हाला सतत शिंका येतात का? नाक वाहणं किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? श्रोत्यांनो, तुमच्या याच शंकेचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी. विषय आहे ॲलर्जी, सतत सर्दी राहणे आणि त्यावरील उपचार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0712-254-634. लक्षात ठेवा, बुधवार 13 मे सकाळी 10:30 ते 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपाय यावरील शंकेचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या. तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं.
1: केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
0: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. 11:10 होतेत. श्रोतो, गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्व हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्राहून प्रसारित हा कार्यक्रम. यात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून जनसभेला संबोधित करतील. ऐकूया थोड्याच वेळात हे संबोधन.

दिल्ली केंद्राहून प्रसारित गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्व कार्यक्रम आपण ऐकलात. यात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून जनसभेला संबोधित त्यांनी केलं, ते संबोधन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला. दुपारचे 1:16 झाले आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: जी हाँ, तो हमने बात की थी बंधन की, तो हमारे एक श्रोता ने लिखा है कि अर्थ ये कोई जंजीर, डोर या प्रतिज्ञा हो सकती है। आध्यात्मिक या दार्शनिक संदर्भ में ये वो विवशता है जो इंसान को किसी परिस्थिति में रहने को मजबूर करती है। भावनात्मक संबंध या दोस्तों परिवार के बीच घनिष्ठ प्रेम और रिश्ते को भी ये दर्शाता है। एक साथी ने लिखा है कि बंधन एक ऐसा शब्द है जिसके अर्थ की गहराई मानवीय भावनाओं, सामाजिक मर्यादाओं और आध्यात्मिक चेतना तक फैली हुई है। साधारण शब्दों में कहें तो बंधन का अर्थ जुड़ाव या बंधना।
1: नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
2: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
3: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करे ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
2: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही कटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
4: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाने जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे, आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आवाहन आहे।
2: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेने प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता, तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय।
1: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6

टक्के वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या

कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलै पासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करे ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा

0: लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथे हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या समूहाचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
2: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे 108 तर लघुदाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्वनियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मेपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या MUadmission.sapth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM CET साठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद

0: 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलै पासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. आइए सुनते हैं इस कहानी का पहला भाग.

0: मंडळी अभिवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्या सोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्र मैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आला आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा स्वती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटान परी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहे, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत. त्यांच्या कविता ऐकत आल्या आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: मी मूळची देवगडची आहे.
0: हा.
1: तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो, पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हाही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
0: वा वा.
1: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? कि दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही

0: पाहत असेल का? विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे तारांसाठी म्हणते की विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे, पडेल पडदा, नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून, अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा, म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना, ते सुंदर आहे. नाही खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडिया सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापी
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठ सूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा. म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्यात सुरेखेत, पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफ नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली, तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे. खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर,
1: गुलाबही असेल सुंदर

0: पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर, पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा,
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
1: वा वा,
0: बघा गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा, सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
2: धन्यवाद.

0: के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि त्याद्वारे परकीय चलन वाचवा असं पंतप्रधान काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलंय. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
2: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आवाहन आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशामुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागतंय अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारख्या जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट झालंय. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाला परकीय चलन साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलर च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमनाथ स्वाभिमान पर्व टूट आस्था की गौरव गाथा या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज महालीतल्या कल्याणेश्वर मंदिरात करण्यात आलं. कार्यक्रमात भक्तिगीतं, 11,000 ओम नमः शिवाय जप आणि रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. नागपूर जिल्ह्यात स्फोटकं निर्मिती कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पेट्रोलियम एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, त्याचप्रमाणे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सिक्युरिटी अँड हेल्थ डिश या संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयातील तज्ज्ञ तसंच इतर तज्ज्ञ यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीद्वारे अशा कंपन्यांची पाहणी नियमितपणे होणार असल्याची माहिती आज नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ते नागपूर प्रेस क्लब इथं मीट द या प्रसंगी प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. सध्या मतदार याद्यांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन अर्थात SIR प्रारंभिक कार्यवाहीचे उपक्रम सुरू असून सध्या SIR हा कार्यक्रम निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्यात घोषित केला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहे. जून 2026 मध्ये इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावी असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात राज्य शासनाच्या तोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण योजना 2025-26 अंतर्गत 55 गावातील 87 पांदण रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिरसगाव देशमुख इथं करण्यात आलं. या कामांसाठी 17 कोटी 40 लाख रुपयांचा निधी

मंजूर करण्यात आला असून 130 गावांना जोडणारे शेतरस्ते मजबूत होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं अधिक सोपं होणार असल्याची माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CII तर्फे आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया ॲट 100 परिसंवादात ते बोलत होते. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र देशातील 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2026 परीक्षांना विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. विद्यापीठ परीक्षा तसंच शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विविध शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राचार्यामार्फत त्यांनी दिलेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि त्या संबंधित उपस्थितीबाबत दस्तऐवज जोडून अर्ज संचालक विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करायचे आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठामार्फत वेगळं परिपत्रक निर्गमित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 1,07,008 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहे. राज्यात एकूण सौर प्रकल्पांमध्ये नागपूर परिमंडळाचा वाटा 17.72% असून एकूण स्थापित क्षमता 382.6 MW आहे. नागपूर जिल्ह्यातील 82,601 तर वर्धा जिल्ह्यातील 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी 14 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झालेल्या द्वारसभेत संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला. 7वा वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीत बदल यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत GRAMG कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलै पर्यंत अंमलबजावणी सुरू होणार. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि नागपूर विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेत जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके.
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकत भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

0: महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून ईव्ही, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्री गटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईड पासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीला दिला आहे. कंपनीच्या नाशिक

0: बँकेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे जावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. Oh lovely, well done. Business loan approved. Ata hoil motha studio, nava camera, nave lights. Sobat navin gari ghevun tak. Tyaach loan madhun? Nahi. Loan ja kamasathi ghetla tyasathich vaparayacha. Velevar EMI bhara. Credit score vadhva. Pudhil loan sahajpane milva. Kar nahi to maza photo tari ghe. Tumhi kon?
2: RBI sangte.
1: Arthik samjutdarpana mahilecha samruddhapana.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.

डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबईची आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल लागला. या निकालामध्ये

हे राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या तर्शी केलेली आहे 97.62%. आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे, ती आहे 94.96%. आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने 69 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं, आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे, आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात, आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे, आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे, आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी ही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थी त्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं

त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक

0: कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक दहावीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं दहावीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उतावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे, कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत, आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्या संदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती असते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू

0: शेतकऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
0: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर दोनच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझा शिवार या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आहे भारतीय सौर 21 वैशाख 1948, अर्थातच सोमवार 11 मे 2026. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माती वाचवा धरणी वाचवा म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह अर्थ हा संदेश पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मातीची सुपीकता टिकवणे आणि जमीन वाचवणे ही मानवी अस्तित्वाची गरज आहे. माती वाचवा आंदोलन ही मातीतील सेंद्रिय कर्ब म्हणजेच ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणूया हे टिकवण्यासाठी जगभरात राबली जाणारी मोहीम आहे. मातीवरील अन्न पाणी आणि जीवन असतं. माती नष्ट झाल्यास अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि वाळवंटीकरण वाढेल. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, सेंद्रिय शेती करणे, फळझाडे लावणे आणि जमिनीची धूप थांबवणे हे फार महत्वाचं आहे. श्रोते हो, जर माती वाचली तर पृथ्वी वाचेल, त्यामुळे झाडे लावा आणि मातीचे रक्षण करा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आता आपण माती वाचवा धरणी वाचवा या विषयावर प्रवीण कडू यांचं भाषण आता ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माती वाचवा धरती वाचवा या उपक्रमाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांना हा प्रश्न पडला असेल की माती वाचवा म्हणजे काय, तिला कशाकरिता वाचवायचं. आज जगात सर्वत्र दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होत आहे. आपल्या देशात सुद्धा मातीचं धूप होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. पाऊस पडला की शेतातील सुपीक माती नदी नाले ओढे यांच्या माध्यमातून वाहून जाते. माती वाहून जाण्याचे प्रमाण हे दरवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. जिथे झाडे गवत तणकट असते अशा उघड्या जमिनीवरील सुपीक माती वाहून जात नाही, परंतु जमीन उघडी असेल तिथे गवत नसेल झाडे नसेल तणकट नसेल तर मात्र अशा ठिकाणची माती मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. माती आपल्याला निर्माण करता येत नाही आणि ती दुसऱ्या ग्रहावरून सुद्धा आणता येत नाही. माती म्हणजे जीवन. मातीशिवाय अन्नधान्य भाजीपाला कापूस काहीच पिकू शकत नाही, त्यामुळे माती वाचवणे आवश्यक आहे. आम्ही माती निर्माण करू शकत नाही, माती नैसर्गिकरित्याच निर्माण होत असते, ती एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु मानवाने माती निर्मितीच्या या नैसर्गिक क्रियेलाच अडथळा निर्माण करून ठेवला आहे. प्राण्यांच्या विष्ठेतून शेणातून मोठ्या प्रमाणात सुपीक माती निर्माण होते, परंतु भारतात जनावरांची संख्या खूप झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे माती निर्मिती सुद्धा कमी होत आहे. झाडांमध्ये नैसर्गिकरित्या पानगळ होत असते. जसजसा उन्हाळा जवळ येतो झाडांची पानगळ वाढत जाते. झाडांना त्यांच्या मुळापासून पाणी मिळत असते. हे पाणी त्यांच्या खोडातून त्यांच्या फांद्यांमध्ये आणि फांद्यांतून पानांमध्ये जात असते आणि त्या पानांमधून असलेल्या सूक्ष्म छिद्रातून हे पाणी बाहेर पडत असते. जसजसा उन्हाळा जवळ येते जमिनीतील पाणी कमी व्हायला लागते त्यावेळेस झाडे या पानांचा त्याग करतात, त्याला आपण पानगळ म्हणतो. हे गळून पडलेले पाने जमिनीला आच्छादन करून जमिनीतील ओलावा वाचवण्याचे काम सुद्धा करत असतात. पानगळीतील हीच जमिनीवर पडून आच्छादन करणारी पाने पावसाचा सुरुवात झाली की त्या पावसात भिजून ती कुसतात आणि मातीत मिसळून माती बनून जातात. या प्रकारे माती ते माती हे निसर्गाचे चक्र पूर्ण होते. म्हणजेच मातीतून झाड, झाडातून पाने आणि पानातून परत माती. श्रोते हो, शहरांमध्ये सिमेंट फरशी डांबरीकरण यामुळे ही पाने मातीत मिसळत नाही, त्यामुळे याला कचऱ्याचे स्वरूप प्राप्त होते. झाडे सर्वत्र असतात, मग हा कोरडा पाला पाचोळा काय करायचा. तर हा कचऱ्याच्या स्वरूपात असलेला हा पाला पाचोळा काय करायचा, या मोठ्या बिकट प्रश्नातून एक सोपा मार्ग समाजाने त्यावर शोधून काढलेला आहे आणि तो म्हणजे हा पाला एकत्र करायचा आणि त्याचा ढीग लावून त्याला जाळून टाकायचा. आज अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपण करत आहे. वृक्ष लागवडीमुळे सर्वांना शुद्ध हवा मिळेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल, प्रदूषण नष्ट होईल अशी अपेक्षा आहे. परंतु झाडाचा पाला पाचोळा जाळून प्रदूषण केल्या जात आहे. सेंद्रिय घटक जाळल्यामुळे हवेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे अत्यंत विषारी घटक हवेत मिसळून हवेचे प्रदूषण करत आहे. त्यामुळे जागतिक तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये सुद्धा वाढ होत आहे. जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. हवेत विषारी वायू

पसरल्यामुळे श्वसनाचे विकार पसरून रुग्ण, म्हातारे, लहान मुले यांना त्रास होत आहे. नवीन सुपीक मातीची निर्मिती होण्याची प्रक्रिया सुद्धा थांबत आहे. ज्या झाडांमुळे प्रदूषण कमी होईल असा विचार सर्व सामाजिक संस्था करून वृक्षारोपण करतायत, त्या झाडांचा पालापाचोळा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हिंगणघाट जवळ एका संस्थेने झाडांचा पालापाचोळा जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम ओळखून या कोरड्या पाल्यापासून कंपोस्ट खत तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व शाळा, कॉलेज, ऑफिसेस यांना भेटी देऊन तेथील लोकांना पालापाचोळा जाळण्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी विनंती केली. कार्यकर्त्यांनी दर रविवारी गावात फिरून पाला गोळा करून यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. यापासून या संस्थेला 10,000 किलो कंपोस्ट खत मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यात त्यांना तेथील नगरपालिकेने सुद्धा सहयोग करून त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी बंधूंनो, गाव असो, शहर असो की शेत असो, झाडे सर्वत्र असतात. त्या झाडांचा पडणारा पालापाचोळा जाळू नका, तर त्याची कंपोस्ट करा. त्यामुळे नवीन मातीची निर्मिती होईल आणि माती ते माती हे निसर्ग चक्र पूर्ण होईल. या सेंद्रिय खताचा वापर करून जमीन सुपीक करून कृषी उत्पादन सुद्धा वाढवता येईल. सेंद्रिय खतामुळे मातीची गुणवत्ता वाढवता येईल. सेंद्रिय खत रासायनिक खतांना पर्याय असून त्यापासून विषमुक्त अन्न निर्माण करून समस्त मानवजातीचे आरोग्य सुधारता येईल. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, असंख्य जीवजंतूंची संख्या वाढवण्यासाठी ही सेंद्रिय खत सहायक आहे. जमिनीत कीटक आणि सूक्ष्म कीटक यांची संख्या सेंद्रिय खतामुळे वाढून हे कीटक मातीला मऊ आणि सच्छिद्र ठेवतात. त्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. असे अनेक महत्वपूर्ण फायदे या सेंद्रिय खतामुळे होते. जनावरांच्या विष्ठेपासून, शेणापासून सुपीक मातीची निर्मिती होते, परंतु प्राण्यांची संख्या फार झपाट्याने आपल्या देशामध्ये कमी होत आहे. त्यामुळे सेंद्रिय खत शिवाय दुसरा पर्याय नाही. झाडपाल्यांपासून सेंद्रिय खत तयार करायचं आणि त्यापासून शेती उत्पादन वाढवायचं हा एक चांगला मार्ग या ठिकाणी आहे. हाच प्रकल्प चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला राबवायचा आहे. येथील प्रत्येक शाळा, कॉलेज, ऑफिस प्रबोधन करून तेथील लोकांना झाडांना पालापाचोळ्याचे महत्व समजून सांगून त्या तो पालापाचोळा गोळा करून त्यापासून कंपोस्ट खत निर्माण करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये, तुमच्या गावामध्ये किंवा घरातील कुंडीतील झाडांसाठी किंवा परसबागेसाठी जर कंपोस्ट खत तयार करायचं असेल तर संपर्क करा. त्याबद्दल सर्वांना योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्या जाईल आणि आपल्या देशातील माती वाचवण्याचा हा उपक्रम पूर्ण केला जाईल. एवढे बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय

मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून 39 ते 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस राहून काही ठिकाणी तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला, वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. तापमान वाढण्याची शक्यता असून उन्हाळी मूग तीळ भुईमूग धान आणि भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजारयोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकांची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. धान पिकाची मळणीची कामे शक्य नसल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. उन्हाळी मूग संदर्भात जाणून घेऊया. ढगाळ हवामानामुळे पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची आणि क्विनोलफॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तापमानाची वाढ लक्षात घेता मूग पिकाला आवश्यकतेनुसार हलके ओलीत करावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 2 ते 3 खुरपण्या देऊन आणि निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. उन्हाळी तीळ संदर्भात जाणून घेऊया. पीक फुलावर असताना आणि बोंड्या धरावायचे असताना मिरची पिकासंदर्भात जाणून घेऊया. तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी या नियंत्रणासाठी इमॅमॅक्टिन बेन्झाइट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगी पिकासंदर्भात जाणून घेऊया. तापमान वाढण्याची शक्यता असून वांगी पिकाला उपलब्धतेनुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 30 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टरबूज पिकासंदर्भात जाणून घेऊया. पक्वतेनुसार टरबूज पिकाची फळांची तोडणी करावी. फळे काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करून प्रतवारी करावी. रोगट तडकलेली फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळे ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावी. आंबा पिकासंदर्भात जाणून घेऊया. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी ऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून फळ पिकाची बाजारयोग्य फळांची काढणी करून विक्री करावी. पक्वतेनुसार पक्व झालेले आंबा फळाची काढणी शक्यतो सकाळी 10 पर्यंत किंवा संध्याकाळी 4 च्या नंतर करावी. उष्णतेमुळे आंबा फळांचे तापमान वाढून साखेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काढणी केलेले फळ सावलीमध्ये ठेवावे. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट मेघगर्जने आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावे. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत काम करून घेऊ नये. जनावरांसाठी हिरव्या चारासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. तापमान वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांड्यांची संख्या वाढवावी. स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसंच खाद्य सकाळी आणि संध्याकाळीच्या

वेळेसच द्यावे. तापमान वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर, गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसंच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदान किंवा गोंडपाट बांधावा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान जिल्हापत्रक. नमस्कार.

कृषीवाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया मशागतीय पद्धतीचे कीड व्यवस्थापनात्मक महत्व. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कीड नियंत्रण हा पीक उत्पादनाचा मुख्य घटक आहे. कीड नियंत्रणाचा मुख्य गाभा म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण संदर्भातील विविध घटकांचा वापर करून कीड नियंत्रण करता येते. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये येणाऱ्या विविध किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर होत असतो. परंतु गेल्या काही वर्षात रासायनिक कीटकनाशकांचा होणारा अतिरेकी वापर हा किडींचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतो. जसं किडींमध्ये कीटकनाशकांबद्दल निर्माण झालेले प्रतिकार शक्ती, दुय्यम किडींचा होणारा उद्रेक, मित्र कीटकांचा क्षेत्रीय स्तरावरील कमी झालेला वावर अशा प्रमुख बाबी निदर्शनास येत आहे. निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेतात निरीक्षण करून एकात्मिक कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारणी आणि त्यावरील खर्चात बचत होईल. त्या अनुषंगाने एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पूर्व हंगामी कीड नियंत्रण करणे हा हेतू सुरुवातीला मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रणास आळा बसवण्यासाठी मदत होते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किडींचा जीवनक्रम लक्षात घेता सर्वसाधारण चार अवस्था जसे अंडी, अळी, कोश आणि प्रौढ असे प्रामुख्याने आढळतात. काही किडींच्या अवस्था जमिनीमध्ये किंवा काही वनस्पतीवर पूर्ण होताना निदर्शनास येतात. यजमान पिकांच्या अनुपस्थितीत किडी उपलब्ध पिकांवर आपला जीवनक्रम पूर्ण करतात. तसंच किडींना खाद्यान्न उपलब्ध नसल्यास वरील अवस्थेपैकी कोणतीही अवस्था नैसर्गिकरित्या सुप्त अवस्थेत जाऊ शकतात. म्हणून या किडी वातावरणातील बदलानुसार तसंच उपजीविकेसाठी खाद्य वनस्पतींच्या उपलब्धतेनुसार आपले जीवनक्रम ठरवू शकतात. याच सुप्त अवस्थेत जिवंत राहून पोषक वातावरणाच्या मदतीने खाद्य वनस्पती उपलब्ध झाल्यास ते प्रजोत्पादन करून आपली उत्पत्ती करू शकतात. किडी मुख्यतः वनस्पतींवर जगणारे असल्यामुळे त्यांचे जीवनक्रम खाद्य वनस्पतींच्या जीवनचक्रासोबत सुसंगत असते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जसं ज्वारीवरील खोड किडा, कपाशीवरील बोंडअळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा किडी त्यांच्या विविध खाद्य वनस्पती उपलब्ध नसताना उन्हाळ्यामध्ये जमिनीमध्ये कोशावस्थेत असतात आणि पावसाचे आगमन झाल्यानंतर खाद्य वनस्पती तयार झाल्याबरोबर त्या कोशांमधून प्रौढ बाहेर पडतात आणि लगेच त्या पिकांवर आपली उपजीविका सुरू करतात. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे किडी विविध खाद्य वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या पिकांचे नुकसान करीत असतात. म्हणून अशा किडींना आपल्या पिकांच्या नुकसानीपासून प्रतिबंध करायचा असल्यास या किडींचा बंदोबस्त पूर्व हंगामाबाहेर सुद्धा करावा लागतो, जेणेकरून या किडींच्या येणाऱ्या पिढ्या रोखता येतील. त्या अनुषंगाने एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होईल. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतात पिकांची फेरपालट ही जुनी आणि पारंपरिक पद्धत, त्यामुळे

किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यास मदत होते. पिकांचा उगम संपल्याबरोबर पिकांचे अवशेष, कीडक, बोंडे, शेंगा, पालापाचोळा इत्यादी नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या, चराया सोडणे, जेणेकरून किडींच्या अवस्था नष्ट होतील. पिकांचे अवशेष पराट्या, तुरट्या यांचा पावसाळीपूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्ट यासाठी वापर करावा. अन्यथा त्यावर किडींचा विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसाधारण 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीत असलेल्या किडींची अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्ष्यांमुळे ते नष्ट होतील. पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे, जेणेकरून किडींची पहिली पिढी तणावर तयार होऊ शकणार नाही. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बियाण्याला कीटकनाशके, बुरशीनाशके, रायझोबियम, एझोटोवेक्टर यांची बीज प्रक्रिया करून बियाणे पेरावे. घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्यास सारणी लावून कीडक अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे. सर्वसाधारण उपलब्धतेनुसार कीड प्रतिकारक बियाण्यांचा वापर करावा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकांची लागवड करावी, कारण पावसाचा खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकांची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. कपाशी आणि इतर पिके हंगामाबाहेर घेणे टाळावे, त्यामुळे किडींचा जीवनक्रम खंडित होतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, चांगले कुजलेले शेणखताचा वापर करावा, संतुलित प्रमाणात खतांचा वापर करावा, माती परीक्षण करूनच खतांचा त्याप्रमाणे वापर करावा, तसंच नत्र खतांचा अतिवापर टाळावा. आंतरमशागत हंगामात वेळोवेळी करावी, त्यामुळे किडीला पूरक अशा तणांचा नाश होतो.

तर मंडळी, कार्यक्रमातून निरोप घ्यायची आता वेळ झालेली आहे, पण परत आपण भेटणार आहोतच पुढील माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून कार्यक्रम माझं घर माझं शिवार। एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत। आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत। सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमात एक गीत आणि त्यानंतर पुण्याहून राष्ट्रीय मराठी बातम्या।

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 7 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCA महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.

0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलिंगचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी उच्चार केला. त्या म्हणाल्या,
1: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुने, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रिय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 80 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वी मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.